ताकत देखे ताकत धर्म संग्रह दादी ताकत देखे ताकत धर्म संग्रह दादी ताकत देखे ताकत धर्म संग्रह दादी ताकत देखे ताकत धर्म संग्रह दादी ताकत देखे ताकत धर्म संग्रह दादी ताकत देखे ताकत धर्म संग्रह दादी ताकत देखे ताकत धर्म संग्रह।